0: चुकी लुकाई
1: दयालपुरी ते कर दे कर कृपा संत सिपाही
0: किते सीसिन चुकिया तेरा चरना ते चुकी लुकाई
1: दयालपुरी ते कर दे कर कृपा

सचेतरे कन्ने सर्व विचार सचा तेरा अमर सचा दीवान सचा तेरा हुक्म सचा फरमान सचा तेरा कर्म सचा निशान सचे तू आखे लख करोड़ सचे सब दान सचे सब जोर सची तेरी सिफत सची साला सची तेरी कुदरत सचे पातशाह।